कदा घंद्री कृतक ता दिग धा दातुन ना कत धा दातुन ना दा धाती धा दिग धा दातुन ना कत धा दातुन ना दा धाती धा दिग धा दातुन ना कत धा दातुन ना दा।